कचरे कच्चे चाचा चार कचरे पक्के पक्के कचरे कच्चे चाचा कच्चे कचरे पक्के।